0: अक्सर माण्हुनि जो सवाल हूंदो आहे असांखे, साईं पोलियो जी वैक्सीन 10 सालनि ताईं छो थी ॾिनी वञे? त जेको आहे सो असां वटि जेके ॿार आहिनि अक्सर कमज़ोर आहिनि, उन में इम्यूनिटी तमामु घटि हूंदी आहे, हाई रिस्क हूंदा आहिनि। उन खां अलावा असांजी एरिया हाई रिस्क आहे ओवरऑल पूरो सूबो, पूरो पाकिस्तान। तंहिंजे करे तव्हांखे वैक्सीन जे लाइ उमिरि जी हदि कोन्हे, कंहिं बि जॻह ते वैक्सीन, कंहिं बि उमिरि ते पोलियो लॻी सघे थो, कंहिं उमिरि ते वैक्सीन करे सघे थी, पर रेशियो वधीक 10 सालनि खां घटि आहे। तंहिंजे करे असांजो रिक्वेस्ट आहे त सभिनी खे बूस्टर डोज़ लॻाए।
1: زندگی گزاریو اعتماد سا قرآن کے سمجھی بدھندا رہو ڈاکٹر فرحت ہاشمی جو پروگرام تعلیم القرآن روزانو صبح 9:05 تے صرف وقت
2: ہر دن ہر پہر زندگی کی لہر جی ایف ایم 88 نیٹ ورک سندھ کی آواز

मशहूर भॻे ते अदा, तूं अगरि अॼु राति सुम्ही सुबुह तुंहिंजी अखि खुले, तूं 80 साल जी कुराड़ी थी, हिकिड़ो बि दंद नाहे, पोइ तुंहिंजी फीलिंग कहिड़ी हूंदी? सच ॿुधायां त सुठो लॻंदो, छो त पोइ मूंखे उहो टाइम लॻंदो, बसि मूंखे सिर्फ़ रिलेक्स करणो हूंदो, कम कार ज़िंदगी जी भाग दौड़ इहा सभु जेको आहे न, उहो परते हली वेंदी। सो सही आहे, सही आहे, ऑप्शन सुठो आहे।